मंगळ ऐकप्यांक येवकार आणि सुप्रभात. 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. तसेच आमकां ऐकात न्यूज ऑन एअर ह्या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मार. आमची म्हादय विविध भारती आणि FM रेनबो ही तिनूय चॅनलां तुमकां तिचेर ऐकपाक मेळटात. मंगळ ऐकप्यांनी आजवर शुक्रार भारतीय सौर दिन 29 ज्येष्ठ अशें 1948 म्हळ्यार रोज 19 जून 2026 सकाळची 5:55 जातात आणि आम्ही आरंभ करता आमच्या पहिल्या सभेचो. सुप्रभात.

मंगळ के पेनू 105.4 मेघर्सचे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. 6:05 जातात, ऐकूया आज विदर्भाच्या कार्यावळींची रूपरेषा. 6:32 त्या पहिली 6:10 पुष्पांजली ही कार्यावळ तुमच्या सांगत असली. 6:32 एखाद हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत भारती वैशंपायन यांचे गायन राग भूपाल टोडी आणि त्या उपरांत राग हिंडोळ ह्या रागातल्या. 7:10 नमस्कार गोवा ही कार्यावळ तुमच्या सांगत असली आणि नमस्कार गोवा ही कार्यावळ झाल्या उपरांत 8:15 ऐकात कातारांची कार्यावळ. सदाबहार ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली 9 आणि 10 मराठी फिल्म म्युझिक तुमकां ऐकपाक मेळटली आयज 10:10. 11:05 मंगळ एक पेनू कोंकणी हिंदुस्थानी स्टायल सॉंग्स तुमकां ऐकपाक मेळटली आणि त्या उपरांत 12:10 चित्र

रंजन ही कार्यबळ ऐकत ऐकत विविध अशी हिंदी फिल्म गीता. एक वरांचेर हॅलो डॉक्टर ही लायव्ह फोन इन कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. डॉक्टर प्रणव नाडकर्णी कार्डियोलॉजिस्ट, इंटरव्यू बाय आर जे निर्मला देसाई, आणि विषय आसतलो काळजाची वाडटी दुयेसां ह्या विशयाचेर हॅलो डॉक्टर ही कार्यावळ तुमकां आयज ऐकपाक मेळटली एक वराचेर. दनपारच्या 2 वरांचेर भक्ती गीतांची कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली आणि त्या उपरांत 2:32 ऐकात वेस्टर्न म्युझिक आणि क्लासिकल म्युझिकाची कार्यावळ. 3 वरांचेर स्पॉन्सर्ड प्रोग्राम स्पायस तुमकां आयज ऐकपाक मेळटलो आणि 3:10 वेस्टर्न म्युझिकांक द म्युझिक लॉन्च ही वेस्टर्न म्युझिकाची कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. 3:30 एनसीईआरटी प्रस्तुत उमंग ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. 4 वेळाचेर रिक्वेस्ट प्रोग्राम तुमकां ऐकपाक मेळटलो आणि त्या उपरांत 5:10 डावन मेमरी लेन ही वेस्टर्न म्युझिकाची कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. मोगळ ऐकपेनो अशोच तरेकवार आणि मनोरंजक अशो कार्यावळी ऐकपा खातीर ट्यून करा आमची म्हादय आणि विविध भारती ही 2 चॅनलां देखून. तुम्ही सध्या ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल आणि आमच्या दुसऱ्या सभेत. तेच म्हणजे सांजेच्या 5:30 ऐकात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत डॉक्टर अनिता सेन हांचे गायन ठुमरी खमाज आणि त्यानंतर झुला ह्या रागातल्यान. 6:05 रेनबो सांस ही कार्यावळ तुमच्या सांगत असली आणि त्या उपरांत 7:10 DLC 5 स्पेशल बेलिंगियल सिरीज ऑन कम्प्लिशन ऑफ 12 इयर्स ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या कार्यावळीत पर्यावरण विषयाचेर तुमकां आयज म्हायती ऐकपाक मेळटली. 7:45 हिंदी फिल्म सॉंग्स तुमकां आयज ऐकपाक मेळटली आणि 8 वरांचेर कातारांचो आस्वाद मोगळ ऐकपान तुमकां घेवपाक मेळटलो FM रेनबो वयल्यान. 8:30 सदाबहार कार्यावळीत तुमकां ऐकपाक मेळटली तरेकवार अशी आदल्या हिंदी फिल्म गीतांची मैफिल आणि 9:15 वेस्टर्न म्युझिक आणि फ्रायडे फिस्टा ही वेस्टर्न म्युझिकाची कार्यावळ ऐकत 10:05 आर जे चॉईस ही कार्यावळ तुमच्या सांगत असलेली आणि 11:10 वेस्टर्न म्युझिकान द लेट आर ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली आयच्या विद्रपाच्या कार्यावळीन. मोगाळपण हे आशिल्ली आयज विद्रपाच्या कार्यावळींची रुपरेषा. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. स्टे ट्यून्ड.

मंगळागिपनो आज वार शुक्रार भारतीय सौर दिस 29 ज्येष्ठ दशक 1948 म्हळ्यारूच 19 जून 2026 सगळ्यांक देव बरो दीस दिव सगळ्यांक बरी सकाळ आवडता आनी 9:10 जाय जाता वेळ जाता पुष्पांजली ह्या आमच्या भक्तिमय गीतांच्या कार्यावळीचो. पुष्पांजली ह्या कार्यावळीन सगळ्यांचे स्वागत करता. सगळ्यांक देव बरो दीस दिव. पहिल्या सुवातेर आयकुया MS कामत हांच्या आवाजांतल्यान हे सुरेल अशे श्री गणेश स्तुती गावपी गीत.

एमएस कामतांची ही रचना शैली के आनंद भट्ट हाणी संगीतबद्ध केला आणि बरयला तांनी पुष्पांजली ही कार्यवळ तुम्ही ऐकत आहात आणि मुखारवेत नायक अजित कडकडे यांच्या आवाजातल्या हे सोबीत सुंदर असे भक्तिगीत.

नमस्कार, हांव मनाली प्रभू गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंय क्रांती दिसाच्या फाटभुंयेर काल राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी गोंयच्या सुटके झुजाऱ्यांक आर्गां ओपली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीत काल संवसारीक महासागर दीस मनयलो. महासागरांची राखण करपा खातीर सामुहीक यत्न करपाचो उलो केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी मारला. गोंय राज्य उदरगतीच्या मार्गार वाट चलता आनी गोंयात साधन सामग्री वाडोवपा खातीर केंद्र सरकारान 2000 कोटी रुपयाचे अनुदान दिला अशी माहिती भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी दिली. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी पणजी पुलीस मुख्यालयाच्या नव्या संकुला खातीर बुन्यादी फातर घालो. फ्लॅट नावार करपा खातीर 15 दिसां भितर म्हजे घर भशेन म्हजो फ्लॅट येवजण येतली अशी घोशणा मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केल्या. मडगांव हांगाच्या गोमंत विद्या निकेतन हे संस्थेचो 3 दिसांचो पंचमेवेद नाट्य महोत्सव आज सावन सुरू जातलो अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सलील कारे हांणी दिल्या. फकत झाडां लायली म्हूण जायना तर तांची जतनाय घेवन ती झाडां वाडोवची हाची काळजी दरेक मनशान घेवपाची गरज आसा अशें मत दिवचलेचे मतदारसंघाचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांणी उक्तायला. गोंय क्रांती दिसा

मगर एक पेनू 105.4 मेघाचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. सवर जाऊन 32 मिनिटं जातात. वेळ जाता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचं. कार्यावळी नायचं ऐकत भारतीय वैशंपायन हांचे गायन राग भूपाल तोडी आणि राग हिंडोळ. कार्यावळींत आयज ऐकत भारतीय वैशंपायन हांचे गायन राग भूपाल तोडी आणि त्या उपरांत हिंडोळ.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुम्ही ऐकतात भारती वैशंपायन हांचे गायन. तुम्ही निकतच ऐकलो राग भोपाल तोडी आणि या उपरांत तुमच्या खातीर राग हिंडोळ भारती वैशंपायन हांच्या गायनातल्यान.

मोगळकपणू हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुम्ही ऐकलो राग हिंडूळ भारती वैशंपायन हांच्या गायनातल्यान, आणि याबरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगाच सोंपता.

105.4 मेगाहर्ट्झचेर मोगळागी पनोदुमे ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. सगळ्यांक सुप्रभात. 7:10 आणि 17 सेकंड जातात. वेळ जाता नमस्कार गोवा ह्या कार्यावळीचो.

0: नमस्कार, गोवा मोगाळ्या किंवा तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल आणि तुमच्या सांगत कसा नमस्कार गोवा ही कार्यावळ मोगाळ्या किंवा आज वार शुक्रार भारतीय सौर दिस 29 ज्येष्ठ शके 1948 म्हळ्यार रोज 19 जून 2026 आणि प्रत्येक दीस व मनशा खातीर एक म्हत्वाचो आणि खाशेलेपणाचो दीस असता. आयच्या ह्या खिणार ऐकूया आयच्या दिसाचे विचार किरण.
1: जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतात, मनशान गिन्यान मेळोवचें, पूण जें मेळ्ळां तें पडताळून पळोवपाची तांक ताचे मदीं आसची पडटा. कित्याक तर खूब फावटी मनशाक फटीचें गिन्यान मेळटा जें अज्ञाना परसूय चड घातक अशें आसता.

0: 19 जून दिनविशेष. आयचोय हो दीस आपले भितर कितलीशीच खाशलपणां घेवन येता. आयचे दिसा 1999 वर्सा मैत्रेयी एक्सप्रेस ह्या कोलकाता ते ढाका बस सेवेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हांचे हस्तुकी उद्घाटन जाल्ले. तर ई एस वेंकटरामय्या हांणी भारताचे 19वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांबाळो आयच्या दिसा सावन 1989 वर्सा. भारताच्या एपल उपगिऱ्याचे यशस्वी प्रक्षेपण झाले आयचे दिसा 1981 वर्सा. मुंबय शिवसेना पक्षाची स्थापना झाली आयचे दिसा 19 जून 1966 हे दिसा. कुवेत ह्या देशाक इंग्लंडाकडसून स्वातंत्र्य मेळ्ळे आयचे दिसा 19 जून 1961 वर्सा. अमेरिकेंत देशांतल्या कामगारांच्या कामाचो वेळ ठरयलो 8 वरांचो आयच्या दिसा सावन 19 जून 1912 वर्सा सावन. अमेरिकेन गुलामगिरीची प्रथा बेकायदेशीर ठरयली आयचे दिसा 19 जून 1862 वर्सा. भारतीय राजकारणी राहुल गांधी हांचो आयज जल्माचो दीस. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आणि 16 डिसेंबर 2017 ते 3 जुलै 2019 मेरेन काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ताणी काम केले. फ्रेंच गणितज्ञ पास्कॉल हांची आज जयंती. पास्कॉल ब्लेज हांचो जल्म 19 जून 1623 हे दिसा झालो. द्रव्याच्या संतुलित विषयाचो सिद्धांत ताणी मांडलो, ताकाच पास्कॉल इफेक्ट असे म्हणतात. धार्मिक जिविताची तांकां विशेष आस्था आशिल्ली, म्हणटकच ताणी चडशीं वर्सां पोर्ट रॉयल हांगा धर्मपिठांत चिंतनांत घालयली. पान्सील आनी लॅटर्स टू प्रोविन्शियल अशे ग्रंथ ताणी बरयले. आयज तांची जयंती. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 19 जून.
1: दिन विशेष.

नमस्कार. गोवा ही कार्यवळ तुम्ही ऐकतात आणि कार्यवळीन सुरुवात ही ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांचा आवाज ह्या मोगळ अशा गीता खातीर.

मोगळकपणो नमस्कार. गोवा कार्यावळीन तुम्ही ऐकतात आरती नाईकांचो आवाज आणि 7 वर जाऊन 25 मिनटां जाय जाता वेळ जाता कोकणीतल्यान प्रादेशिक खबरांचो.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल पणजी पुलीस मुख्यालयाच्या नव्या संकुला खातीर बुन्यादी फातर घालो. ह्या इमारतीचें बांदकाम गोंय साधन सुविधा उदरगत महामंडळ करता. ह्या प्रकल्पा खातीर 45.62 कोटी रुपया सरकार खर्च करता. ह्या नव्या इमारतीक लागून गोंय पुलिसांक आधुनीक मुळाव्यो सुविधा, अत्याधुनीक तंत्रज्ञान आनी लोकाभिमुख प्रशासकीय व्यवस्था मेळटली अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां.
1: 60 इयर्स याद हेडक्वॉटर्सांतल्यान पुलीस हेडक्वॉटर्स म्हणून काम पळयतात आनी सातत्यात हाजे इम्प्रुवमेंटाची रिनोव्हेशन किंवा नवीन बिल्डिंगेची हाची गरज आशिल्ली. ओके, हे हेडक्वॉटर्स आज आमी 45 करोड्स ऑफ रुपीज खर्च करून विदीन अ 1 इयर ऑफ अ टायम ही बरी बिल्डींग तुमी सगळ्या जाणांनी पळयल्या आसतली. प्रशस्त अशी बिल्डींग म्हणजे विदीन गोवन हॅरिटेज बिल्डींग हे तयार करपाचो आमच्या गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हांच्यानी संकल्प केला.
0: मजगती ह्या कार्यावळी वेळार मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी गोंय पुलिशेक 97 मोटरसायकली वाटल्यो. ह्या मोटरसायकलींचो राज्यभर गस्त वाडोवपाक उपेग जातलो आनी आपत्कालीन परिस्थितीत बेगोबेग प्रतिसाद दिवप सोपे जातले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. फ्लॅट नावार करपा खातीर 15 दिसां भितर म्हजे घरा भशेन म्हजो फ्लॅट येवजण जातली अशी घोशणा मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केल्या. मेर्शे सहकार सेवा भवनाच्या उक्तावणा उपरांत मुखेलमंत्री उलयताले. ह्या वेळार सहकार मंत्री सुभाष शिरोडकार, सांताक्रूज मतदारसंघाचे आमदार रुडॉल्फ फर्नांडीस, सहकार निबंधक आशुतोष आपटे आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. लोकांक स्वताचे घर घेवप कठीण आशिल्ले, ताका लागून लोकांनी तयार फ्लॅट घेतले. लोकांनी बिल्डरा कडल्यान फ्लॅट विकतो घेतलो, मात अजूनय तो फ्लॅट नावार ना. फ्लॅटाचे दस्तावेज नात, तांचे कडेन फकत भागधारक प्रमाणपत्रां आसा नाजाल्यार प्रतिज्ञापत्राचे कागद आसात. इमारत 40 वर्सां पोरणी जावन लेगीत सुवात खऱ्या

मगळ्या कप्यानो 105.4 मेघासाचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल आणि तुमच्या सांगतक आशिल्ली आमची नमस्कार गोवा ही कार्यावळ.

在大आकाशवाणी पुणे केंद्राचा एफ एम रेनबो चॅनल आणि तुमच्या सांगा दगाचा आमची नमस्कार गोवा ही कार्यावळ. परत एकदा सगळ्यांचे नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन स्वागत. मुखार वेतना ऐकूया गौतमी हेदे यांचा आवाज ह्या मुखावेल्या गीता खातीर.

मग ऐकबेजो नमस्कार गोवा ही कार्यावळ तुम्ही ऐकतात आणि आमच्या सगळ्यांच्या जिणेत आज 19 जून हो दीस राष्ट्रीय वाचन दिन म्हणून मनयलो वयता. मग ऐकबेजो वाचनाचे महत्व सगळ्यांच्याच जिणेत खूप महत्वाचे असता. वाचन पुस्तक मनशाक खूप नॉलेज खूप माहिती दिता, त्याचबरोबर वाचनातल्यान मनीस आणि प्रभावीपणे मनशा फुडल्यान तसेच आपल्या फुडे फुडाकारान फुडारान घडपाक शकता. वाचना खातीर मनीस ल्हान भुरगो तशेंच जाणटेपणान सुद्दां किंवां आमच्या जिणेंत सदांच फायदोच जाता. वाचनाचें म्हत्व खूब आसा आनी तें आमी सगळ्यांनी जाणून घेवंक जाय. मोगळकपणान नमस्कार गोवा कार्यावळींत सोनू निगम हांचो आवाज मुखावयल्या सुवातेर.

सोनू निगमांचा आवाज तुम्ही ऐकलो नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन मगळकपणो. नमस्कार गोवा ही कार्यावळ तुम्ही ऐकत आहात आणि कार्यावळीन मुखार वेतना ऐकूया निहिरा जोशी यांचा आवाज.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: नमस्कार गोवा मोगाळ्या केप्यानं तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे FM रेनबो चॅनल आणि नमस्कार गोवा ही कार्यावळ तुमच्या सांगताक असा. कार्यावळीन मुखार वेतना ऐकूया सोनू निगम, सुनिधी चौहान हांचो आवाज ह्या मनोरंजक शागिता खातीर.

मोगळा कॅमेरा आडवारा जातात काहीच खिणा भितर सक्षेपित करता दिल्ली केंद्रावेल्यान समाचार प्रभात.

105.4 मेगाहर्ट्झचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचा एफ एम रेनबो चॅनल 8:15 आणि वेळ जाता कातारांच्या कार्यावळीचं. पहिल्या सुवातेर ऐकूया जॉविन फर्नांडीस यांचा आवाज ह्या कातारा खातीर.

तुम्ही आस्वाद घेतात कातारांच्या कार्यवळीचं. मोगळा कबेनू 105.4 मेगाहर्ट्झवर तुम्ही ट्यून केलं आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. आणि तुमच्या सांगत्या कसा तुमची आमची आवडीची अशी कातारांची कार्यवळ.

आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावर बी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन प्रधानमंत्री विकसीत भारत रोजगार येवजणे खाला 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन रकमेचे वितरण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां शेनवारा अस्तंत बंगालांतल्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी येवजणेचो 23वो हप्तो जारी करतले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयतारा जावपा आशिल्ल्या नीट यूजी पुनर्परिक्षेच्या तयारीचो नियाळ घेवपा खातीर काल एका उंचेल्या पावण्यावेल्या बसकेची येजमानकी चलयली. मिनाक्षी हुडा चीनांत चलपी विश्व मुक्केबाजी कप 2026 सर्तीच्या क्वॉर्टर फायनलींत पावला. आज क्वॉर्टर फायनलींत 4 भारतीय बॉक्सर्स खेळटले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन प्रधानमंत्री विकसीत भारत रोजगार येवजण PMVBRI खाला 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन रकमेचे वितरण करतले. हे येवजणेक लागून देशभरात 15 लाख रोजगारांच्यो संधी निर्माण जाल्यात. फाटल्या वर्सा ऑगस्ट सावन PMVBRI खाला 63 लाख मायज कर्मचाऱ्यांक औपचारीक कार्यबळांत आस्पावीत केल्यात आनी तातूंत बायल मनशांचे प्रमाण सुमार 30% आसा अशें कामगार आनी रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां शेनवारा अस्तंत बंगालांतल्या हुगली जिल्ल्यांतल्या तारकेश्वरांतल्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM किसान येवजणेचो 23वो हप्तो जारी करतले. देशभरांतल्या 9.44 कोटी मायज शेतकारांच्या बँक खात्यांत 18,880 कोटी रुपया मायज थेट हस्तांतरीत जातले अशी माहिती शेती आनी शेतकार कल्याण मंत्रालयान दिल्या. 2.18 कोटी परस चड महिला शेतकारांकूय ह्या हप्त्याचो फायदो जातलो अशें ताणी मुखार सांगले. ह्या निमित्यान प्रधानमंत्री अस्तंत बंगालांत शेती मळार जायते म्हत्वाचे उपक्रमूय सुरू करतले. तातूंत प्रधानमंत्री फसल विमा येवजण आनी पुनर्रचीत हवामान आधारीत पीक विमो येवजण हांचो आस्पाव आसा. प्रधानमंत्री मोदी

0: डिजिटल कृषी अभियाना अंतर्गत अॅग्रीस्टॅकचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री राज्यांत सैमीक शेती खातीर राष्ट्रीय अभियान सुरू करतले. ही अभियाना खाला 17,300 हॅक्टर वाठारांत 346 सैमीक शेती क्लस्टर स्थापन करतले, जाका लागून 43,000 रमाय शेतकारांक फायदो जातलो. पीएम किसान उत्सव दिवस म्हणून देशभरांत खाशेल्यो कार्यावळी घडोवन हाडटले आनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगांतल्यान 1 कोटी माय शेतकार मुखेल कार्यावळीन वांटेकार जावपाची अपेक्षा आसा अशें शेती मंत्रालयान सांगलां. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयच्यान आंतरराष्ट्रीय योग दीस सुवाळ्यांत वांटेकार जावपा खातीर लडाखांतल्या लेहच्या 3 दिसांच्या भेटेर वतले. ह्या भेटे वेळार उपराष्ट्रपती फाल्यां लुकुंग गांवांक भेट दितले. थंय ते थळाव्या आपमजत पंगडा बरोबर संवाद सादतले. ते भायर व्हायब्रंट विलेजेस प्रोग्रामा खाला शिमेवेल्या वाठारांनी चलपी विकासाच्या उपक्रमाची ते पळोवणी करतले. 21 जूनाक सीपी राधाकृष्णन लेंत आंतरराष्ट्रीय योग दीस सुवाळ्यांत वांटेकार जातले. ह्या कार्यावळींत तरणाटे सशस्त्र दळांचे जवान आनी वेगवेगळ्या संस्थांचे वांगडी वांटेकार जातले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज महाराष्ट्रांतल्या नागपुरांतल्या अंबाझारीन यंत्र इंडिया लिमिटेडाच्या आयुध कारखान्यांतल्या अत्याधुनीक 10,000 टन एल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसा खातीर बुन्यादी फातर घालतले. प्रस्तावित एक्सट्रुजन प्रेस संरक्षण उत्पादन क्षेत्रा खातीर म्हत्वाची राष्ट्रीय मालमत्ता थारतलो. हाका लागून संरक्षण आनी अंतराळ क्षेत्रांच्यो गरजो पुराय करपा खातीर मोठ्या प्रमाणांत उच्च शक्तीचें अचूक एल्युमिनियम मिश्र धातूंचें एक्सट्रुजन तयार करपाची देशाची तांक घटमूट जातली. ह्या म्हत्वाच्या प्रकल्पाक लागून एल्युमिनियम एक्सट्रुटेड घटकांच्या आयातीचेर देशाचें अवलंबन उणें करपाक मजत जातली आनी आत्मनिर्भर भारत संकल्पने अंतर्गत स्वदेशी उत्पादनाक आदार मेळटलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: प्राचीन कलाकुसरीची परंपरा काळाच्या ओघान लुप्त जावपाचो भंय आशिल्ल्या फांटभुयेर खेमराज सुंद्रियाल हांची भारतीय हातमाग परंपरांचे संरक्षक म्हूण वळख आसा. तांकां 2026 पद्मश्री पुरस्कार फावो जाला. तांचे विशीं आनीक म्हायती जाणून घेवया.
2: Weaving tapestries for some of the most renowned artists of the country. The young man who once didn't have enough money to travel from Pori to Delhi eventually got to travel to several countries across the globe. His craft became his passport. Khemraj Sundrial's ingenuity made him a master of the Jamdani technique. He brought in innovative improvisations to the Hatta technique and introduced polyester weaving as well. His relentless dedication created the market for Panipat's most popular handloom products, Dari and Khes.
0: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयतारा जावपा आशिल्ल्या नीट यूजी पुनर्परिक्षेच्या तयारीचो नियाळ घेवपा खातीर काल एका उंचेल्या पावण्या वेल्या बसकेची येजमानकी चलयली. परिक्षा प्रक्रियेत नितीमुल्यां, पारदर्शकता आनी कार्यक्षमतांचो सर्वोच्च दर्जो सांबाळपाच्या गरजेचेर ह्या बसकेन तांणी भर दिलो. पुनर्परिक्षा मुक्त न्याय वातावरणात जावची ह्या खातीर सादूर रावपाक आनी सगळी गरजेची तयारी करपाक तांणी संबंधित अधिकाऱ्यांक आदेश दिले. अधिकाऱ्यांनी सुरक्षा उपाय योजना, लॉजिस्टीक वेवस्था, कागाळी निवारण यंत्रणा आनी संबंधित घटकां मदल्या समन्वयाचो नियाळ घेतलो. ह्या वेळार नॅशनल टेस्टींग एजन्सीचे महासंचालक अभिषेक सिंग हांणी बसकेक कळीत केले की परिक्षा सुरळीतपणान जावची ह्या खातीर एजन्सीन जिल्हो प्रशासन, राज्य पुलीस खातीं आनी गुप्तहेर यंत्रणा बरोबर समन्वयान काम करता. शिक्षण मंत्रालय, राज्य सरकारां, नॅशनल टेस्टींग एजन्सी, उच्च शिक्षण संस्थांचे वडील अधिकारी ह्या बसकेन वांटेकार जाल्ले. केंद्रीय मंत्री अमित शाह हांच्या येजमानके खाला काल नवी दिल्लीन साबार नियाळ बसका जाल्यो आनी सहकारी बँकींग सेंद्रीय उत्पादनांत सहकारी निर्यात घट

घटमूट करपा खातीर राष्ट्रीय आराखड्याचो नियाळ घेतलो. मुखेल सहकारी बँकींग उपक्रमाचो नियाळ घेतना शाह हांणी तंत्रज्ञान आपणावप, सुदारीत प्रशासन, सायबर सुरक्षा, डिजिटल फारीकणी, सामायिक सेवा प्लॅटफॉर्म आनी सेवा दिवपाच्या पद्दतींतली सुदारणा ह्या माध्यमांतल्यान सहकारी बँकींग क्षेत्र घटमूट करपा खातीर हातांत घेतिल्ल्या वेगवेगळ्या प्रगतीचो नियाळ घेतलो. ब्रिक्साच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आनी राष्ट्रीय सुरक्षा विशींच्या उंचेल्या प्रतिनिधींच्या 16व्या बसकेन वांटो घेवपा खातीर चीनाचे परराष्ट्र मंत्री वांग यी 22 आनी 23 जूनाक भारताक भेट दितले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत दोवाल हांच्या आमंत्रणाचेर ही भेट जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयतारा 21 जूनाक कोलकातांत आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या मुखेल कार्यावळीन वांटेकार जातले. मुखेलमंत्री शुभेंद्र अधिकारी

0: मुखार जातले. मुखेलमंत्री शुभेंद्र अधिकारी हांणी सांगले की ह्या कार्यावळी खातीर 38,000 लोकांनी नोंदणी केल्या. केरळान नव्यान सोपूत घेतिल्ले युडीएफ सरकार आज विधानसभेन 2026-27 ह्या अर्थीक वर्सा खातीरचे सुधारीत अदमासपत्रक मांडटले. वित्तमंत्री जापसालदारकी सांबाळपी मुखेलमंत्री व्ही डी सतीशन हे अदमासपत्रक सादर करतले. भारतीय हवामान खात्यान आज ईशान्य भारत, उपहिमालयन, पश्चिम बंगाल आनी सिक्कीमार मुसळधार पावसाचो अदमास उक्तायला. तशेंच दिसभर अरुणाचल प्रदेश, बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुडुचेरी, कलायकलान मध्यम ते उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा. मजगती महाराष्ट्र, तेलंगणा आनी उत्तर प्रदेशान आज कालोराच्या लाटेची शक्यताय आसा. आंध्र प्रदेश, गँगेटिक, अस्तंत बंगाल, कोकण, गोयान, ओडिसान आज हवामान उष्ण आनी दमट आसपाची शक्यताय आसा. मिनाक्षी हुडा चीनान चलपी विश्व मुक्केबाजी कप सर्तीच्या क्वॉर्टर फायनलींत पावला. आज क्वॉर्टर फायनलींत 4 भारतीय बॉक्सर्स खेळटले. दुसरेकडे ज्योतीन जुगनू हांणी सेमी फायनलींत पावन भारता खातीर पदक निश्चित केला. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार येवजणे खाला 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन रकमेचे वितरण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां शेनवारा अस्तंत बंगालांतल्यान प्रधानमंत्री किसान सम्मान निधी येवजणेचो 23वो हप्तो जारी करतले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयतारा जावपा आशिल्ल्या नीट यूजी पुनर्परिक्षेच्या तयारेचो नियाळ घेवपा खातीर काल एका उंचेल्या पावण्यावेल्या बसकेची येजमानकी चलयली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो सांजे साडे संक.
1: आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आम्ही उलयता.
2: मोगाळकपणो तुम्ही आयकतात आकाशवाणी पणजे केंद्राचो FM रेनबो चॅनल आणि कातारांची कार्यावळ तुमच्या सांगात आशिल्ली.

105.4 मेगाहर्ट्झचे तुम्ही ऐकतात मंगळ कपनो आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल 9 वर जाऊन 1 मिनिट जातात आणि वेळ जाता सदाबहार ह्या कार्यावळीचं कार्यावळीन पहिल्या सुवातेर मन्ना डे हांचो आवाज तुमच्या खातीर.

श्री 420 या फिल्मातले हे गीत मन्नाडे यांचा आवाज लता मंगेशकर यांनी संगीतबद्ध केले. हे गीत आणि शैलेंद्र यांची ही रचना तुम्ही ऐकली सदाबहार ह्या कार्यावळीत. मोगळ्या कपानो मुखार वेतना ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजातल्या हे मुखावेले गीत.

काश्मीर की कली ह्या फिल्मातले हे गीत असे मोगळगे पॅनो मोहम्मद रफी आणि आशा भोसले हमचा आवाज ओपी नय्यर हांनी संगीतबद्ध केले हे गीत मी ऐकले आणि एस एच बिहारी आणि हांची ही रचना आशिल्ली काश्मीर की कली ह्या फिल्मा खातीर सदाबहार कार्यावळ तुम्ही ऐकतात आणि कार्यावळीन मुखार वेतना ऐकूया आशा भोसले यांचा आवाज ह्या गीता खातीर.

मेरे सनम महफिल मत लहगी रशिले आशा भोसले हंसा आवाज ओपी नहीं है रानी संगीत बद्द के लैने मजरू सुल्तानपुरी हांजी रचना आशिली मोगाय के पेनो मेरे सनम ह्या फिल्मा खातीर आणि सदाबहार ह्या कार्यावळीन मुखार वेतना आता ऐकूया आशा भोसले मोहम्मद रफी हांच्या आवाजातल्याने मुखावयले गीत.

यादों की बारात ह्या फिल्मात लहरी रचले आशा भोसले मोहम्मद रफी यांचा आवाज तुम्ही ऐकला. राहुल देव बर्मन हाणी संगीतबद्ध केले आणि मजरू सुलतानपुरी यांची रचना यादों की बारात ह्या फिल्मा खातीर. आणि या उपरांत ऐकूया

मकळाकेपणो तिसरी मंजिल ह्या फिल्मातले हे गीत आशिल्ले आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचो आवाज आर डी बर्मन हांणी संगीतबद्ध केल्ले आणि मजरू हांची ही रचना आशिल्ली. तिसरी मंजिल ह्या फिल्मा खातीर आणि ह्या सगळ्या गितांनी तुम्ही ऐकलं की आशा भोसले हांचो आवाज कितलो सुंदर मधुर असा आसा आणि त्याचबरोबर ही सदाबहार अशी फुललेली गीतां आम्ही सदांच ऐकतली एफ एम रेनबो वेल्यान 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल स्टे ट्यून्ड.

नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्रावरून FM रेनबो 10:10 आणि वेळ होते मराठी संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सगळ्यात अगोदर ऐकूया अरुण डाते यांच्या आवाजात हे गीत.

श्रोते हो, तुम्ही ऐकलीत कवी बी यांची रचना. वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. स्वर होते लता मंगेशकर यांचे आणि हे गाणं होतं यमन या रागात. मराठी संगीताच्या या कार्यक्रमात पुढे जाताना ऐकूया जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातील हे पुढचं गीत.

0: कार्यक्रमात आता घेऊया एक छोटासा विसावा.
1: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जीम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
2: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
3: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करिना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचे काम करता.
1: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
2: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
1: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
3: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
2: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
1: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
4: योगक्षेमं वहम्याहम्.

0: श्रोतेहो, मराठी संगीताचा कार्यक्रम तुम्ही ऐकत होतात आणि कार्यक्रमात पुढे जाताना सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गीत.
1: तुला पाहिले मी

तुम्ही ऐकलत सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गीत. प्रवीण दवने यांची रचना आणि मराठी संगीताच्या कार्यक्रमात पुढे जाताना ऐकूया मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातून हे गीत.

श्रोतेहो राजेंद्र जोशी अरुंडाते आणि सुधा मल्होत्रा यांच्या जोड आवाजात हे गीत मी ऐकलं. मंगेश पाडगावकर यांची ही रचना होती मराठी संगीताच्या कार्यक्रमात. आणि कार्यक्रमात पुढे जाताना ऐकूया.

0: आपण ऐकत आहात मराठी गाण्यांचा हा कार्यक्रम आणि आता कार्यक्रमात घेऊया ही छोटीशी विश्रांती.
1: बरे बलायकी खातीर,
2: आत्मिक शांती खातीर
1: आपणायात योग.
2: योग जाचो उगम जाता भारतान
1: आणि प्रवाह पावता
2: पुराय जगान.

0: पुराय जगान आपणायला योग।
1: योग जो दिता शारीरिक आणि आत्मिक शांती।
0: योग पुराय जगाक भारताची देणगी।

0: तुम्ही ऐकताय सुगम संगीताची ही कार्यावळ. कार्यावळीनं आता घेऊया होलांचंच विसो.
1: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जिम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
2: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
3: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचेर काम करता.
1: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतः कडेन सर्त करात, दुसऱ्या कडेन न्हय.
2: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
1: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
3: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
2: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
1: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
4: योगक्षेमं वहम्याहम्.

तुम्ही ऐकतात सुगम संगीताची ही कार्यावळ. कार्यावळ पुढे वर्तना ऐकूया पुरुषोत्तम पै आणि दिव्या प्रभू यांच्या आवाजात धतुर भिकाजी घाणेकर यांची ही गीतरचना.

तुम्ही ऐकले वैशाली सामंत ह्यांच्या आवाजात मनोहर राय सरदेसाय ह्यांची ही गीतरचना, आणि आता उषा आमोणकर ह्यांचं हो स्वर.

करवळीच्या निमणेकडे ऐकूया. दत्तर भिकाजी घाणेकर हांची ही गीतरचना पुरुषोत्तम पै आणि दिव्या प्रभू हांच्या आवाजात.

दोतोर भिकाजी घाणेकार हांची ही गीतरचना निकतीच तुम्ही ऐकली आणि इथल्यान आयचमची ही सुगम संगीताची कार्यावळ आता हंगात सोपता. आता बरोबर 12:05 आयकूंक रावत इंग्लिशीतल्यान खबरो ज्यो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता.

आमच्या सांजवेच्या सभेन 5:30 कार्यावळींची रूपरेषा. 5:35 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आयज ऐकात डॉ अनिता सेन हांचे गायन. ताणें गायिल्ली ठुमरी खमाज आनी उपरांत झुला तुमकां आयकूंक मेळटलें. 5:58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो आनी ताचे उपरांत 6:00 ऐकात हिंदीतल्यान खबरो, ज्यो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. 6:05 रेनबो सांज ही कार्यावळ. 6:30 कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. 6:35 रेनबो सांज ही कार्यावळ. 6:58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो. 7:00 रेनबो सांज ही कार्यावळ. 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. 7:10 स्पेशल बायलिंगवील सिरीज ऑन कम्प्लिशन ऑफ 12 इयर्स ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. आयचो विषय आसा पर्यावरण. 7:45 हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. 7:58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो. तशेंच 7:58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो जाल्या उपरांत 8:00 कातारां. 8:30 सदाबहार ही पोन्न्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. 9:00 न्यूज एट 9 आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. नवरा जाऊन 15 आयकूंक रवात पश्चिमी संगीताची कार्यावळ फ्रायडे फिएस्ता. रातच्या 10:00 हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. तशेंच 10:00

0: बरे भलायकी खातीर,
1: आत्मिक शांती खातीर
0: आपणायात योग,
1: योग जाचो उगम जाता भारतान
0: आणि प्रवाह पावता
1: पुराय जगान।

बाजीगर ह्या फिल्मातलं हे गीत निकतेच तुम्ही ऐकलंय. आता 12 वरा जाऊन 30 मिनिटं जायत येतात. ऐकूया कोकणीतल्या मुखेल खबरो.

ऐकू बेनो, तुम्ही ऐकतात चित्ररंजन ही कार्यवळ. कार्यवळ पुढे वर्तना. आता ऐकूया तशन ह्या फिल्मातले हे गीत उदित नारायण आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या आवाजात.

ऐकू पे नऊ एफ एम रेनबो सेवेवरवी एक ते दोन ह्या वेळात ऐकात लाईव्ह फोन इन प्रोग्राम हॅलो डॉक्टर. आज आम्ही संवाद साधतली कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रणव जगदीश नाडकर्णी हांच्या लागीं. आयचो विशय आसा काळजाची वाडटी दुयेंसां. ऐकू पे नऊ तुमकां जर प्रश्न विचारपाचे आसा जाल्यार आमचे फोन नंबर आसात 2421285 तशेंच 2224457. नंबर परतून एकदां सांगता 2421285 तशेंच 2224457.

0: ऐकूप्यानो ह्या सुंदर अशा गीता संगताक आयची आमची चित्ररंजन ही कार्यावळ आतां हांगाच सोंपता. 105.4 MHz ही आसा FM रेनबो सेवा.
1: सशक्त आणि निरोगी जीण आपणावपाक
2: आपणायात योग.
1: योग
2: भारताची प्राचीन देणगी.

0: अशें कित्याक म्हणटात?
1: सो हायपरटेंशन म्हळ्यार हाय ब्लड प्रेशर, आमचे मेडिकल टर्म इज हायपरटेंशन. ताजे प्रमाण बी वाडत गेला. हाय ब्लड प्रेशराचे प्रोब्लम कितें जाता, पेशंटाक कळना की आपणाक ब्लड प्रेशर हाय आसा म्हणून, आनी तो तसोच कितले की वर्स हाय ब्लड प्रेशर घेवन बसता. आनी ताजेन कितें जाता, आमच्या हार्टाचेर पेज येता. हार्टाचेर पेज सपोज खूब वर्सां खातीर उरले, आमचो हार्ट तसोच वीक जाता आनी तांकां हायर चान्सीस ऑफ हार्ट फेलियर जाता. आनी ते मागीर सपोज सामको हाय ब्लड प्रेशर जाल्यार तांणी ब्रेथलेसनेस घेवन येता, धाप मारता तांकां, उस्कार घेवपाक त्रास जाता. सो ते अर्ली डायग्नोज केल्यार बरें.
0: म्हणटकीर तुमी कितें सांगपाक सोदता की बऱ्या निरोगी गोंयकारान मनशान एखाद्या खंयच्या पिराये सावन आपलो रुटीन चॅकअप म्हणल्यार वचून तपासणी करून घेवपाक जाय?
1: सो रेकमेंडेशन आसा की एज अर्ली एज 19 इयर्साचेर तुवें सुरू करपाचें.
0: इतल्या कमी
1: इतली एटलिस्ट कॉलेस्ट्रॉल तुवें एकदां तपासून घेवपाक जाय. आनी तुज्या फॅमिलीन सपोज यंग हार्ट अटॅक आयला, यंग हार्ट अटॅक म्हळ्यार लेस दॅन 45 इयर्स फॉर अ मेल, आनी बायलां खातीर लेस दॅन 55 इयर्स. ताजे पयलीं सपोज तुमच्या फॅमिलीन हार्ट अटॅक आयला जाल्यार तुमकां इवन 10 ते 15 वर्सांचेर एक कॉलेस्ट्रॉल टेस्ट करपाक शकता तूं, बिकॉज
0: फॅमिली हिस्ट्री.
1: हय, फॅमिली हिस्ट्री आसा
0: जाल्यार.
1: हय, कित्याक एक फॅमिलियल हायपर कॉलेस्ट्रॉलेमिया म्हणून डिजीज आसता, ते यंग एजीर सापडटा. आनी सपोज ते ट्रिटमेंट बेगीन सुरू केल्यार हार्ट अटॅक येना, नाजाल्यार ते पेशंट्सांक 30 वर्सांचेर हार्ट अटॅक येता. आनी दॅट इज क्वायट डिवास्टेटींग.
0: अटॅक येवपाचे हे एक कारण असू शकता.
1: हय, सो कॉलेस्ट्रॉल इज अ मेजर कारण.
0: आनी आमी अशें म्हणटा 40 वर्सां उपरांत हे टेस्ट करप,
1: ना ना
0: ते कितले बरोबर?
1: ना ना, रेकमेंडेशन आसा की 19 इयर्साचेर एकदां तरी चॅक करपाकच जाय कॉलेस्ट्रॉल. आनी ताजे मागीर 5-5 वर्सांनी चॅक करप. 5 वर्सांनी चॅक केल्यार बरें. आनी तेन्ना तूं करता तेन्ना डायबिटीज बी चॅक करप. HbA1c म्हणून टेस्ट आसता, ते इट गिव्ज यू एवरेज ऑफ 3 मंथ्स शुगर. सो तशें केल्यार बरें. आनी सपोज कॉलेस्ट्रॉल कोणाक सापडला तर ताणें ट्रिटमेंट घेवपाचें.
0: आनी दोतोर, हे आमी टेस्ट करपाचे अशें तुमी म्हणटात, डिसेप्टीव टेस्ट रिपोर्ट्स, फसवे टेस्ट रिपोर्ट्स म्हळ्यार कितें? आनी फक्त ECG आनी रक्त तपासलें आनी रिपोर्ट नॉर्मल आयलो जाल्यार आमी अशें म्हणटा की हांव 100% बरो आसा, म्हाका कांयच दुयेंस ना, हें कितलें बरोबर?
1: सो आतां पेशंट आमचे कडेन येता, ते चेस्ट पेन घेवन येता, काळजांत दूख घेवन येता, म्हळ्यार छातेन दूख घेवन येता. सो छातेन दूख जावपाची कारणां खूब आसा. तुवें सपोज जड उखल्ले जाल्यार मसल पेन आसपाक शकता, एसिडिटी आसपाक शकता, सपोज मदीं जावपाक लागल्यार रिप पेन जावपाक शकता. सो मल्टिपल कारण आसता, पण ते चेस्ट पेन इज ड्यू टू हार्ट हे कळपाक यू हॅव टू विजीट अ डॉक्टर. सो कोणाक सपोज चेस्ट पेन जाले, ताणें युट्यूबार गुगलाचेर बी सर्च करून म्हणप न्ही की आपणाक हे हार्टाचे प्रोब्लम ना. खुबशे पेशंट अशे रावतात आनी मागीर एक दिवसा मागीर फूल ब्लोन हार्ट अटॅक घेवन येतात. सो सपोज कोणाक छातेन दुखता, अशें भितरल्यान दुखता, ओडिल्ल्या भशेन दुखता, आनी ते हातार चडटा, जॉ कडेन चडटा, ताजेन तुका स्वेटींग जाता नाजाल्यार वॉमिटींग जाता, दॅट चेस्ट पेन इज मोर ऑफ अ चेस्ट पेन कॉज बाय द हार्ट. सो तशें म्हळ्यार इमिजिएटली डॉक्टरा कडेन वचपाचें आनी तेन्ना ECG काडपाची. आतां ECG काडल्यार सपोज तुमकां चेस्ट पेन तेन्ना जावपाक लागला, तुमचे ECG चेंजीस येतले. थर्ड टायम कितें जाता, 5% ऑफ द पेशंट्सान ECG नॉर्मल आसता तरी हार्ट अटॅक येता. सो डॉक्टर केन्नाय पळयता तेन्ना तुका एज अ होल पळयता, हे ना, युअर हिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो तुमी हिस्ट्री सांगतना सामके केअरफुली आनी सारकी सांगपाक जाय. ताजे वान कळटा आमकां की तुका काळजाचे दुयेंस जाला, हार्ट अटॅक येवपाचो आसा की ना. थोड्या टायमार कितें जाता, थोडे पेशंट्सांक अशें चलतकर दुखता, दॅट इज क्लासिकल हार्ट रिलेटेड प्रॉब्लम. कित्याक चलतकर ऑक्सिजन डिमांड वाडटा, तितलें रगत पावना हाटाक आनी छातीन दुखपाक लागता. सो सपोज तुवें बशिल्ल्या कडेन ECG काडली केन्ना दुखना तेन्ना, ती ECG नॉर्मल येतली तेन्ना तुवें म्हणप न्ही की म्हाका ECG नॉर्मल आयला, इको नॉर्मल आयला, हांव कांय करचो ना. TMT म्हणून करचें पडटा, स्ट्रेस टेस्ट. स्ट्रेस टेस्टान कांय ना, वी मेक यू एक्सरसायज इदर ऑन अ सायकल ऑर ऑन अ ट्रेडमील. मोस्टली हांगा गोंयान ट्रेडमील आसा. सो ट्रेडमील टेस्ट करून ECG चेंजीस येता जाल्यार पळयतात, आनी ECG चेंजीस येता जाल्यार मागीर फुडले टेस्ट करचे पडटा. कोरोनरी एन्जियोग्राफी जे आमी इंटरनॅशनल

0: कार्डियोलॉजिस्ट करता दॅट इज द गोल्ड स्टँडर्ड टू सी फॉर ब्लॉक्स. सो आम्ही तसे पुढे वळतो.
1: म्हणजे पेशंट तुमच्या म्हऱ्यान आयलो की तुम्ही जाता तो प्रयत्न करून म्हणजे ताका खरेंच ते दुयेंस आसा काय ना हे पळोवपाचो यत्न करतात.
0: हय. सो डॉक्टराकडे वचपाचे इम्पॉर्टंट. ते पेन गॅसा लागून खुबशे लोक गॅसा लागून म्हणतात. ते गॅसा लागून कॅन बी ड्यू टू हार्ट प्रॉब्लम म्हणजे हार्ट अटॅक. आता सगळेच भिवून वचप न्ही पण ॲटलिस्ट नियरस्ट हेल्थ सेंटरान एक ECG काढून घेतल्यार बरे जातले.
1: आणि दोतोर आमकां आतां संवय जाल्या की आमी कितेंय जालें आमकां मातशें जाल्यार आमी ते मिडियाचेर पळयतात आणि घरच्या घरा कितेंय आमकां जर उपाय करपाक आमी शकता जाल्यार तो करता.
0: हय.
1: तशें आमी करपाक जायना न्ही तुमचें म्हणणें.
0: हय. सो हार्ट अटॅकाचे प्रॉब्लम की कोणाक सपोज हार्ट अटॅक आयल्यार मॅसिव्ह हार्ट अटॅक आयल्यार तो मनुष्य वाचना. मॅसिव्ह हार्ट अटॅक. सो दीस इन दीस रिगार्ड पेशंट्सांनी हे घेऊ नये, रिस्क घेऊ नये की आपल्यान सर्च इंजिनार चेक केले गुगलाचेर घाले आणि म्हणे ना हे गॅसा लागून आणि घरा बसलो आणि मागीर इट बिकम्स टू लेट. सो चेस्ट पेन हे हाजे भितर यू शूड नॉट गो टू सर्च टू मच. यू हॅव टू मीट अ डॉक्टर. तुका मागीर ड्युरींग द ट्रिटमेंट सपोज कितें माहिती जाय मागीर गुगल बी इट्स अ गूड प्लॅटफॉर्म टू गेट इन्फॉर्मेशन. मागीर तुजें बी नॉलेज वाडटा. तू तुजे बाकीचे रिलेटिव्हजांक बी सांगपाक शकता. तशें तुका करपाक शकता तू. पण यू कॅनॉट कंपेर दॅट विथ अ डॉक्टर्स एडवायस ऑर डॉक्टराक मेळून तू कितें फायंड आउट करतलो.
1: म्हणजे पेशंटान कितें जालें जाल्यार रोखडेंच डॉक्टरा कडेन वचपाक जाय.
0: आणि गोंयान एक बरें आसा की एवरी स्मॉल विलेज हॅज अ प्रायमरी हेल्थ सेंटर. आमचे ते इन्फ्रास्ट्रक्चर खूब बरें आसा. इफ यू गो टू सी ऑल ओवर इंडिया पळयल्यार गोंयान ते इन्फ्रास्ट्रक्चर खूब बरें आसा.
1: खूब सुविधा.
0: सो हय. सो ताजे लाभ घेवपाक जाय. आनीक एक आमचो एक बरो प्रोग्राम आसा आमचो सर गुरुप्रसाद नायकान स्टार्ट केल्लो तो स्टेमी प्रोग्राम म्हणून. ताजेन कोणाक बी हार्ट अटॅक आयलो आणि तो सपोज प्रायमरी हेल्थ सेंटरान पावलो ताका इमिजिएटली एक इंजेक्शन मेळटा एलेक्सी म्हणून. इट्स अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह इंजेक्शन विच इज प्रोवायडेड फ्री ऑफ कॉस्ट. आणि ताजेन तुझो ब्लॉक वचपाचे चान्सीस ऑलमोस्ट व्हेरी हाय असता 80% 90%. सो हे सगळे प्रोग्राम्स चालू असा. सो म्हणून आम्ही पळयतात की आता हार्ट अटॅकान कोण मरतात ते प्रमाण कमी झाला पण हार्ट अटॅक वाढला.
1: दोतोर म्हणटकीर गांवगिऱ्या वाठारांनी जे लोक रावता तेंका ह्या सुविधेचो खरोच खूप फायदो जाता न्ही.
0: खूप फायदो जाता. आणि आम्ही पळयतात की ताणी बेगीन इम्प्रूव जाता. तांचे हार्ट फंक्शन देवना आणि तांचे लाईफ स्पॅन बरे उरता. हरशी पहिली हार्ट अटॅक म्हणजे पेशंट वाचपाचो चान्सीस खूप कमी आशिल्ले. आता बरे इंजेक्शना आणि सपोज ते क्युअर जाऊना जाल्यार आम्ही एंजियोग्राफी आणि एंजियोप्लास्टी करतात.
1: हय. दोतोर आमी आणि तुमच्या कडल्यान माहिती घेतलीच पण तुमच्या आवडीचे एक गीत आम्ही आता ऐकूया. ऐकूया न तुम्ही ऐकतात FM रेनबो आणि आज आमच्या सांगतान असतात कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रणव जगदीश नाडकर्णी आणि विषय असा काळजाची वाढती दुयेंसां. तुमकां जर कितें प्रस्न विचारपाचे आसात जाल्यार आमचे फोन नंबर आसात 2421285 तशेंच 2224457. नंबर परतून एकदां सांगता 2421285 तशेंच 2224457. आनी आतां आमी हें सुंदर अशें गीत आयकुया डॉ प्रणव जगदीश नाडकर्णी हांच्या आवाज आवडीचें.

0: हें आशिल्लें दोतोराच्या आवडीचें अशें गीत. दोतोर, म्हाजो एक मुखावेलो प्रश्न तुमकां आसा. गोंयच्या आहारा बद्दल, गोंयचे लोक चड नाल्ल म्हणल्यार सोय वापरता, नुस्तें खाता, आनी आमकां चड जेवपाक शीत जाय. शीतकडी म्हणल्यार गोंयकार म्हणल्यार शीतकडी अशें म्हणटात. तर आनी ताका लागुनूच विचारता हांव, आयच्या फास्ट फुडाच्या युगांत आमच्या खाणा जेवणाच्यो पद्दती बदल्ल्या, आनी आमी म्हणटा की आमची शुगर वाडटा, कॉलेस्ट्रॉल वाडटा, तर आमची पारंपारीक जी पद्दत आसा ती बरोबर आसा काय आमी कितें तातूंत बदल बी करपाक जाय?
1: सो तुमी सांगला तशें आमचें पारंपारीक जें जेवण आसा तें सगळ्यांत बेस्ट. आमचे आमी पळयलां पेरंट्स आसूं, ग्रँड पेरंट्स आसूं, कितले दे हॅव स्टेड फॉर मेनी इयर्स, 80-90 इयर्सा पर्यंत तांकां कांय जावं ना. म्हजे ग्रँड पेरंट्स बी कित्याक तांणी ते आपणाले डायट सारके दवरताले. गोवन डायट इज वन ऑफ द बेस्ट डायट. ऑल आतां आमचे डायटिशना कडेन वतात आमी डायट एडवायस विचारतात, तांणी कितें सांगतात, एक मेन कारण हार्ट डिजीज कमी करपाचो इज टू ईट फीश. फीश इज व्हेरी गूड फॉर हार्ट डिजीज तशें म्हणटात. आनी अमेरिकन हार्ट असोसिएशन जे मेन असोसिएशन आसा आमचे कार्डियोलॉजिस्ट आसा अमेरिकेन, ते बी सांगतात की डेली तुमी सपोज फीश खातात इट्स व्हेरी गूड फॉर युअर हेल्थ, एस्पेशली हुमणाचे फीश, करी फीश, नॉन फ्रायड फीश, व्हेरी गूड फॉर हेल्थ. आनी जे फिशान ओमेगा 3 फॅटी एसीड आसा, बांगडो, ताल्ले, विसवणान बी आसता थोडे प्रमाणे, ते एलडीएल कॉलेस्ट्रॉल म्हणटा ते कमी करता. आनी प्रूव जाला की दीस रेड्युसीस हार्ट डिजीज म्हणून, काळाचे दुयेंस ताजे लागून कमी जाता. एक ते आतां तेलकट. सो आमच्या डायटान चार मेन कंपोनंट आसता, कार्बोहायड्रेट, फॅट, फायबर, विटामीन. सो सपोज तूं आनी प्रोटीन. सो फॅटाचे हाजे भितर सपोज पळोवपाक गेले ऑयल, आमी केन्नाय क्वेश्चन पडटा की खंयचे ऑयल बेस्ट. पयलीं कोकोनट ऑयल बरें म्हणटाले, आतां कोकोनट ऑयल बरें म्हणनात. सो कितेंय जास्त बरें न्ही, एक प्रुवन आसा की ट्रॉपिकल ऑयल्स, पाम ऑयल, हे बरें न्ही.

0: अल्डा बरें न्ही, तांचे भितर चड सॅच्युरेटेड फॅटी एसीड आसतात, ट्रान्स फॅटी एसीड आसतात. सो ताजे लागून ते एलडीएल कॉलेस्ट्रॉल वाडटा आनी दॅट कॉजीस ऑल द हार्ट डिजीजीस. सो हे ऑयल घेवप न्ही. सो खंयचे ऑयल बरें? वेजिटेबल ऑयल. सो सॅफ्लावर, सनफ्लावर, ऑलिव ऑयल आमी चड यूज करनात, पण ऑलिव ऑयला भितर सगळ्यात कमी प्रमाणे सॅच्युरेटेड फॅटी एसीड आसता.
1: दोतोर, आमी केन्नाय अशें म्हणटात की सोय चड खाल्ल्या कारणान आमचें कॉलेस्ट्रॉल वाडटा, तें कितलें बरोबर आसा?
0: सो सोय लिमिटेड अमाउंट्सान खाल्यार बरें, पण कोणाक हार्ट अटॅक आयला ताणें मातशें सोयेचें प्रमाण कमी करपाचें. बिकॉज ऑफ द सेम रिझन, कोकोनट ऑयलान चड सॅच्युरेटेड फॅटी एसीड आसतात, तशें ते कोकोनट मीठ ते म्हणटात आमी, सोये भितर कमी प्रमाणें आसतात सॅच्युरेटेड फॅटी एसीड. सो ताजे भितर सोय कमी प्रमाणें, आनी ते सपोज हुमण आसले ताजे भितरलें नुस्तें खाल्यार आनी बरें. सो नुस्तें इज अ व्हेरी गूड थिंग. रेड मीठ खावप न्ही हार्ट पेशंट्सान, आनी खाल्यार सुद्दां लीन मीठ म्हूण मेळटा तसलें खावप. चिकन खाल्यार एक आठवड्यान एकदां चलता. आनी
1: म्हणटकीच तुमी दोतोर अशें म्हणटात की आमचो गोंयचो जो पारंपारीक आहार आसा तो आमी घेवपाक जाय.
0: हय,
1: तो बरो आसा.
0: हय, आनी आमचे आहारान कड आसता, धंय खातात आमी, दॅट इज व्हेरी गूड. हे बटर तसले बी चड खावप नासता, कित्याक ताजे भितर सेम थिंग सॅच्युरेटेड फॅटी एसीड, नॉन पॉलिसॅच्युरेटेड फॅट. सो कित्या भितर सॅच्युरेटेड फॅटी एसीड चड आसता, बटर बी ते चड खावप नासता. पनीर बरें, स्किम्ड मिल्क बरें.
1: आनी दोतोर, आमी टायमार, आतां आमी टायमार जेवण घेनात, केन्नाचे केन्ना जेवण घेता किंवां भायलें घेता, आमी टायम पाळप, वेळ पाळप, जेवणाचो वेळ किंवां आमचें खाण जेवण त्याच टायमार जावपाक जाय, हें आमी पाळपाक जाय न्ही?
0: हय, सो डिसिप्लीन इज ऑलवेज गूड इन लायफ. सो सपोज सेम टायमींग दवरलें, साता पयलीं अशें जेवलें, तुजें डिनर सोंपिलें आनी यू डोंट ईट एनीथींग आफ्टर दॅट, तें बरें पडटा. आनी तुवें सपोज रेगुलर तुजे डायट जेवलो, ताजे मदीं मदीं कांय खायनासतना यू कीप अ स्ट्रिक्ट डायट, आनी एस्पेशली डायबेटीक पेशंट्सांक इट्स इम्पोर्टंट टू कीप डिसिप्लीन डायट, ताजेन बरें पडटा.
1: दोतोर, आनी एक सामको म्हत्वाचो असो म्हाका तुमकां प्रश्न विचारपाचो आसा. हालीं सारा आमी एक गजाल पळयतात की आरोग्याची काळजी घेवप म्हणजे जिमान वचप सामकें कॉमन जालां. कांय वेळार जिमान गेल्या उपरांत व्यायाम करतना एखादो मनीस घुंवळ येवन पडटा आनी केन्ना केन्ना ताका थंयच मरणूय येता. म्हजो प्रश्न असो आसा की जिमान वचचे पयलीं दोतोराचो सल्लो घेवप गरजेचें आसा काय?
0: हो बरो क्वेश्चन. आतां एक्सरसायज बरें, टू अ लिमीट बरें. सो ते एक्सरसायज आमी करतात इट फॉलोज अ यू पॅटर्न, सपोज ग्राफ पळयलो. सो रेकमेंडेशन आसा की पर वीक 150 hours ऑफ एक्सरसायज करपाक जाय, दॅट इज 150 minutes, दॅट इज 30 minutes पर डे. अर्द वर सपोज तुवें एक्सरसायज केले, मॉडरेट एक्सरसायज करप म्हळ्यार 45 minutes टू 30 minutes चलपाचे, नाजाल्यार गार्डनींग, ऑल दीस आर फॉर्म ऑफ एक्सरसायज. खंय तुजें हार्ट बीट वाडटा आनी तुजें रेस्पिरेटरी रेट बी वाडटा, ते तुजे जिवा खातीर बरें, कित्याक इट प्रिपेर्स युअर बॉडी फॉर एनी एडवर्स इवेंट्स. आनी ताजेन पळयलां की काळजाचे दुयेंस हाजेन कमी जाता. पण सपोज तुवें सडनली, हे पेशंट्स कोण अशे अचानक मरतात मोस्टली, तांणी सडनली सामके विगरस एक्सरसायज करतात. विगरस एक्सरसायज म्हळ्यार तुवें इतले एक्सरसायज केले की तुका उलोवपाक सुद्दां जायना, तुजो हार्ट रेट इतलो वाडटा, तुजो बीपी इतलो वाडटा की तुका उलोवपाक बी जायना, तूं खर्शेता. तितले पर्यंत सपोज कोणें एक्सरसायज केल्यार तांकां थोडे पेशंट्स कोण वल्नरेबल आसा, कोणाचे फॅमिली हिस्ट्री आसा हार्ट अटॅक, तांकां प्रोब्लम जाता. सो तशें कांय रेकमेंडेशन ना की तूं जिमाचे बिफोर गोइंग टू द जीम तूं डॉक्टरांक मेळपाचें. पण सपोज ते फॅमिलीन हार्टाचे प्रोब्लम आसा आनी तुका दिसता की खुबशे आपचे यंग एजीर एक्सपायर जाल्यात, तुवें डॉक्टराक वचून बेजीक टेस्ट करपाक शकता, कॉलेस्ट्रॉल, ईसीजी, इको म्हणटात.
1: अशें तुमच्या मऱ्यान कोण आतां मेरेन आयिल्ले आसा, म्हणजे हांव जिमान वचूं काय अशें विचारपा खातीर?
0: हय, खुबशे पेशंट्स येतात तशे.
1: आनी

0: मी तांकां सल्ला दिता की तूं अचानक स्टार्ट करनाका. तूं विगरस एक्सरसायज करता जाल्यार बी तुवें हळू सुरू करपाचें तुजें एक्सरसायज. पयलीं स्टार्टींग एक मायल्ड एक्सरसायज करून विगरस एक्सरसायज तुका कितलें जाता तितलें, दुसरें करता म्हणून तुवें करपाचें न्ही.
1: दोतोर, कार्यावळीन आमी आतां ल्हानसोच विसव घेवया.
2: बरे भलायकी खातीर,
3: आत्मीक शांती खातीर
2: आपणायात योग.
3: योग जाचो उगम जाता भारतान
2: आनी प्रवाह पावता
3: पुराय जगान.

0: डिपार्टमेंटाचे स्टार्ट केला ताणें. सो पयलीं म्हळ्यार तुमकां सिमटम आसपाक जाय, कॉलेस्ट्रॉल आसा आनी हार्ट प्रॉब्लम आसतले अशें कांय ना. सपोज कोणाक कॉलेस्ट्रॉल हाय आसता तांचे चान्सीस चड आसता हार्ट प्रॉब्लम आसपाचे. सो सपोज कोणाक छातेन दुखता, चल्ल्यार छातेन दुखता, नाजाल्यार धाप मारता, नाजाल्यार छातेन कलकलता ऑर घोळ बी येवन अशें काळोख बी येता दोळ्या फुडें, ताणें फुडें आनी तपास करपाक जाय. सो ई सी जी केल्ली म्हणूनच जायना. ई सी जी करतकर स्ट्रेस टेस्ट म्हूण आसता, ट्रेडमील टेस्ट अशें चलून ई सी जी लावन पळयतात कितें चेंजीस आसा जाल्यार, ते बी करपाचे जरुरी आसा. आनी इको कार्डियोग्राफी म्हूण करतात ते बी जरुरी आसा इफ सिमटम्स आसा जाल्यार. सपोज सिमटम्स ना जाल्यार टॅबलेटी घेतल्यार पुरो, आनी कितले बेगीन ट्रिटमेंट स्टार्ट करता तितले बरें. आनी ट्रिटमेंट स्टार्ट करून सुद्दां 3 म्हयन्या मागीर परत रिपीट करपाक जाय, पळोवपाक की तुजें कॉलेस्ट्रॉल कितलें देंवलां. आनी तुजो सेकेंड क्वेश्चन डायट कितें फॉलो करपाचो. सो हांवें सांगलां तशें बॅलन्स डायट आसपाक जाय, भायलें चड खावप नासता. समोसा, पॅटीस हे सगळे जे डाळडाचे करतात नाजाल्यार पाम ऑयलाचे करतात ते खावप नासता. तेलकट जितले कमी खाता तितले बरे, अवॉयडच करप. सपोज नुस्तें खाता हुमणाचे खावप नुस्तें, बटर, चीज अशे जे सॅच्युरेटेड फॅटी एसीड म्हणटात ते सपोज ते ताजे भितर प्रमाण चड आसा जाल्यार एल डी एल कॉलेस्ट्रॉल वाडटा आमचे. सो हे ऑयलाचे जाले. मागीर सपोज शीत जेवता, उकडे तांदूळ बरे, मागीर होल व्हीट बरे, जे कमी प्रोसेस्ड आसता ते खाल्यार बरे. आमी कितें करतात चड प्रोसेस खातात, इवन शुगर आमी रिफायंड डायरेक्ट अशें शुगर खावप ना, फ्रुट्स खावप, वेजिटेबल्स खावप, ताजे भितर आमकां डायट्री फायबर बी मेळटा आनी कॉलेस्ट्रॉल तितकें कमी जाता. सो अशें इवन हे चड अशें रेड मीट खावप ना, चिकन बी खाल्यार आठवड्यान एकदां. सो हे सगळे सपोज तुमी फॉलो केल्यार तुमचे कॉलेस्ट्रॉल कमी जातले.
1: भारतीबाय
2: थँक्यू डॉक्टर.
0: थँक्यू.
1: हय भारतीबाय, तुमकां तुमच्या प्रश्नाचें उत्तर वेवस्थीत मेळ्ळां आसतलें, फोन केलो ते खातीर तुमकां देव बरें करूं म्हणटा. दोतोर, ह्या प्रश्नाकूच जोडून हांव तुमकां आनीक एक प्रश्न विचारपाक सोदतां. इको कार्डियोग्राफी म्हळ्यार कितें?
0: इको कार्डियोग्राफी म्हळ्यार अल्ट्रासावंड. आमी कशें पोटाचे अल्ट्रासावंड करतात तशेंच ते हार्टाचे अल्ट्रासावंड. सो ताजे भितर आमी हार्टाचे फंक्शन पळयतात. आमच्या हार्टा भितर वाल्व्स आसतात, ते वाल्वाची स्थिती पळयतात, लीक जाता की चोकअप जाल्या. सो वाल्व्स आनी हार्ट फंक्शन, दीस इज द टू मेन थिंग वाय यू डू अ इको. आतां हे याद दवरपाक जाय की इको कार्डियोग्राफी भितर हार्ट ब्लॉक्स आसा कळना. थोडे पेशंट्स येतात आनी सांगतात की म्हजे इको 1 म्हयन्या पयली नॉर्मल आशिल्लो पण आतां म्हाका ब्लॉक सापडला. सो हार्टाचे आर्टरी भितर ब्लॉक आसल्यार सुद्दां हार्ट फंक्शन नॉर्मल आसपाक शकता. सपोज ते मनशाक हार्ट अटॅक बी येवना जाल्यार. सो इको कार्डियोग्राफी म्हळ्यार अल्ट्रासावंड, हार्टाचो अल्ट्रासावंड, ताचेर आमकां हार्ट फंक्शन आनी वाल्वाची स्थिती कळटा.
1: हां दोतोर, आमकां एक फोन येता, आमी तो फोन घेवया. हॅलो, फोन आमचो कट जाल्लो आसा. दोतोर, आनीक एक विचारता, एनजिओग्राफी आनी एनजिओप्लास्टी म्हळ्यार कितें?
0: सो एनजिओग्राफी म्हळ्यार आमी हे एनजिओग्राफी आनी एनजिओप्लास्टी हे आमी इंटरवेंशनल कार्डियोलॉजिस्ट मोस्ट कॉमन प्रोसिजर करतात ब्लॉक पळोवपाक. सो एनजिओग्राफी म्हळ्यार आमी अशे हातांतल्यान अशे कॅथेटर व्हरतात आनी हार्टाची शीर आसता ते डाय इंजेक्ट करतात. ते डाय घालून आमी पळयतात की ब्लॉक आसा की ना म्हणून. सपोज तो ब्लॉक सिग्निफिकंट आसा जाल्यार आमी ताका स्टेंट घालतात, ताका म्हणटात एनजिओप्लास्टी. सो एनजिओग्राफी म्हळ्यार ब्लॉक आसा जाल्यार पळोवपाचे आनी एनजिओप्लास्टी म्हळ्यार स्टेंट घालपाचे. आतां एनजिओग्राफी दोन तरेचे आसता, इनवेजीव आनी नॉन

0: इनवेजिव, इनवेजिव म्हळ्यार जे आमी करतात, इंटरवेंशनल कार्डियोलॉजिस्ट, आमी कॅथेटर हाताच्यान हाता भितर घालतात. सो दॅट इज अ इनवेजिव प्रोसिजर. ताजे भितर रिस्क मातशें चड आसता, कॉम्प्लिकेशन चान्सीस मातशें चड आसता. सो सपोज कोणाक डावट आसा की हार्ट ब्लॉक आसपाक शकता, इवन सपोज आमकां डॉक्टरांक डावट आसा, पण व्हेरी लो रिस्क. सपोज कोणाक डायबिटीज प्रेशर ना, ताजे चेस्ट पेन बी लुक्स हार्टाचे अशें दिसना, जाल्यार आमी सी टी कोरोनरी एनजिओग्राफी म्हणून करतात. सी टी कोरोनरी एनजिओग्राफी इज अ नॉन इनवेजीव, म्हळ्यार ताजे भितर कांय भितर घालनात. सो भायल्यानच आमी एक आय व्ही कॅन्युला घालतात आनी ताजे भितर डाय घालून पळयतात. ताजे भितर डायाचो प्रमाण मातसो चड आसता, पण इट इज अ नॉन इनवेजीव टेस्ट. सो ताजे भितर कॉम्प्लिकेशन चान्सीस कमी आसता.
1: हां दोतर, तुमी खूब बरी अशी म्हायती आमच्या आयकुप्यां खातीर दितात. ही म्हायती आयकता आसतनाच आमी आयकुया आनीक एक सुंदर अशें गीत.

0: तकलेचो, कशें आमचें हार्टाचें शीर बंद जाता ताका आमी हार्ट अटॅक नाजाल्यार मेडिकल टर्मान मायोकार्डियल इन्फॅक्शन म्हणटात. तशेंच सपोज तकलेचें शीर ब्लॉक जाली नाजाल्यार तकलेची शीर फुटली ताका स्ट्रोक म्हणटात. आतां सिन्स आमी कार्डियोलॉजी, हांव हार्टाचें सांगतां, अशें मिनी हार्ट अटॅक म्हणून तशें कांय नासता, मायनर हार्ट अटॅक म्हणून तशें कांय नासता. हार्ट अटॅक म्हळ्यार हार्ट अटॅक आयलो. सपोज तो मॅसीव आसा, इट हॅज डॅमेज्ड लार्ज पार्ट ऑफ द हार्ट, पेशंट वाचना, सो लोकांक दिसता ते मॅसीव म्हणून. तशें मॅसीव इवन अ स्मॉल हार्ट अटॅक म्हळ्यार तुका हार्टाक ब्लॉकेजीस आसा आनी ताका ट्रिटमेंट जाय. सो हार्ट अटॅक असो मॅसीव आनी बारीक हार्ट अटॅक आयलो तशें कांय नासता. हार्ट अटॅक म्हळ्यार हार्ट अटॅक. सो कोणाक सपोज चेस्ट पेन जाता, ताणें बेगीच्या बेगीन डॉक्टराक हें करपाचें आनी आफ्टर ट्रिटमेंट तें बरें जाता.
1: आनी दोतोर, घरांत जर अचकीच कोणाच्या छातयेंत दुखपाक लागलें, दावो हात वा खाडके वटेन दूख वचूंक लागली, अस्वस्थ दिसपाक लागलें, जाल्यार एम्ब्युलंस येता मेरेन रोखडोच करपाचो उपाय खंयचो? हो म्हळ्यार असो गोल्डन आवर असो हो वेळ, ह्या वेळार कितें करप आनी एस्पिरीन गुळी रोखडीच चाबून खावपाचो हो सल्लो हांगा लागू जाता?
0: सो बरो क्वेश्चन आसा की कितें करपाचें. म्हाका याद आसा पयलीं लोक सॉर्बिट्रेट हाडून दवरताले आनी कोणाक सपोज छातयेन दुखले जाल्यार सॉर्बिट्रेट दिताले जिबे पोना. पण डॅट इज नॉट रेकमेंडेड. सॉर्बिट्रेटान कितें जाता, सॉर्बिट्रेट ब्लॉकाक कांयच करना आनी उल्टे सपोज एक इन्फिरियर वॉल MI म्हणून आसता तें सपोज आसल्यार सॉर्बिट्रेट खाल्यार BP आनी देंवता. सो सॉर्बिट्रेट म्हणटा ती दिवप ना. आतां तुमी इकोस्प्रिना बद्दल विचारलें, दॅट्स अ व्हेरी गूड क्वेश्चन. इकोस्प्रिन केन्ना आयलें, इट वॉज अ लायफ सेवींग ड्रग, कित्याक इट वॉज अ ब्लड थिनर आनी रगत पातळ करपाचें टॅबलेट आशिल्ली ती. आनी सो हार्ट अटॅकान सपोज इवन आमी हॉस्पिटलान डायग्नोज केले की पेशंटाक हार्ट अटॅक आयला, आमी 300 मिलीग्राम इकोस्प्रिन, 300 मिलीग्राम आनीक एक ब्लड थिनर क्लोपिडोग्रेल म्हणून दितात आनी स्टॅटीन कॉलेस्ट्रॉलाची टॅबलेट दितात. सो हे तुवें घरा करपाक गेल्यार आय वूड नॉट रेकमेंड, कित्याक कितें जालां तें पेशंटाक कळ्ळ्या शिवाय करप बरें न्ही. मायट बी इन द एम्ब्युलंस आफ्टर टेकिंग अ ECG, एम्ब्युलंस हांगा बेगीन पावता. सो एम्ब्युलंस पावतकर ECG काडून तेन्ना इकोस्प्रिन घेतल्यार, कित्याक ताका मॉर्टेलिटी कांय ते इकोस्प्रिन इज लायफ चेंजींग, पण सारके ते डायग्नोज करून दिवपाक जाय. सपोज तकलेन ब्लीड आसा आनी तुवें इकोस्प्रिन दिली, पेशंटाक आनी ब्लिडींग जातले. सपोज आनी खंयच्यान ब्लिडींग जावपाक लागला, अल्सर प्रॉब्लम आसा, इकोस्प्रिन दिली आनी प्रॉब्लम जावपाक शकता. सो अशे
1: म्हणजे डॉक्टराक विचारल्या शिवाय आमी कितेंच करपाक जायना.
0: करपाक जायना
1: एम्ब्युलंस येतगीर.
0: सपोज तुवें घरा डॉक्टर आसा आनी ECG आसा जाल्यार करपाक शकता. पण
1: त्या खातीर आमी कितेंय जर उपाय करतली जाल्यार आमकां डॉक्टर सांगता तेन्नाच आमी उपाय, म्हणजे डॉक्टर करतात ते उपाय.
0: आनी डॉक्टर हॅज टू डू इट इमिजिएटली. एज यू सेड, टायम इज मसल म्हणटात आमी. कितल्या वेळा खातीर ती वेसल ब्लॉक्ड आसा तितल्या वेळान ते मसल डॅमेज जायत रावता. सो सपोज ते ब्लॉक बेगीन ओपन जाले जाल्यार बरें जाता.
1: दोतोर, आयच्या आमच्या धांवपळीच्या जिवितांत खंयचे ल्हानशेच बदल काळजाचे दुयेंस पयस दवरपाक आमकां मदत करपाक शकतात?
0: सो न्हीद सारकी जावपाक जाय, एटलिस्ट 8 वरां, मिनिमम 6 hours स्लीप जायना. आतां आमी सांगतात एज अ डॉक्टर, पण आमी केन्ना शिकतात नाजाल्यार आमी केन्ना ड्युटी करतात आमी सुद्दां दिनासतना रावतात. सो दॅट इज अ व्हेरी बॅड प्रॅक्टीस. मागीर ब्लड प्रेशर जातात डॉक्टरांकच, कितले की डॉक्टरांक हार्ट प्रॉब्लम जाता. दॅट इज द रिजल्ट ऑफ ऑल दीस. सो न्हीद म्हणपाक ती बरी जावपाक जाय. मागीर मेडिटेशन, योगा, दीज आर टू फ्री थिंग्स वीच गॉड हॅज गिवन. ताजेन कितें जाता, तुजें मायंड काम आसता. मायंड काम आसून तुजें सिंपथेथीक नर्वस सिस्टम म्हूण आसता तें काम आसता. सो तुजें BP वाडना, तशेंच तुजें कॉलेस्ट्रॉल वाडना. आनी मेन म्हळ्यार आतां ओबेसिटी हॅज बिकम, ओबेसिटी म्हळ्यार मोटेपण, मोटसाण हॅज बिकम अ डिजीज. आमचे सगळे बुकांनी बी एक चॅप्टर आतां ओबेसिटीचेरच जाता वता. सो ओबेसिटी म्हळ्यार कसली ओबेसिटी, पोटान, कोणाक पोटाचे वयर चड

0: जॉन्सन आसा ताका हार्ट अटॅक येवपाचे चान्सीस चड, ताका ब्लड प्रेशर जावपाचे चान्सीस चड. सो एक्सरसायज तुमी डेली 30-45 मिनिट्स वॉकिंग करा, ब्रिस्क वॉकिंग, तुमचो हार्ट रेट वाडपाक जाय. दॅट इज द एम ऑफ एक्सरसायज. तुम्ही पार्कान अशेंच भोंवले म्हळ्यार ताका एक्सरसायज म्हणनात.
1: दोतोर, खुबशा वेळा म्हाका कांयच जावना आनी म्हाका आतां कांयच त्रास जायना, म्हज्या काळजांत दुखना, आनी हें सगळें म्हजें जें हांव डॉक्टरा कडेन वचून वखदां घेतालो तें आतां वखदां घेवन बंद जालां, अशें म्हणून आपल्या मनान वखदां बंद करप हें कितलें बरोबर आसा?
0: हें तुमी बरें विचारलें क्वेश्चन, कित्याक म्हजे कडेन खुबशे पेशंट्स येतात जे टॅबलेटी बंद केल्ली आसता, एक दोन दिवस डॉक्टरांक विचारून आसा बंद, तांकां परत अटॅक येवन येतात ते. सो खंयचे पेशंट्सांक स्टँड घाल्ले आसा,

0: येतात ते. सो खंयचे पेशंट्सांक स्टँड घाल्ले आसा, इको स्प्रेन लायफ लाँग चालू आसता, दॅट इज विदाउट अ डाउट. एक ब्लड थिनर लायफ लाँग चालू आसता. आमी स्टँड घालतकर एक वर्सा खातीर दोन ब्लड थिनर चालू दवरतात. सो जाता तितले न्ही गुळयो बंद करपच न्ही, आनी गुळयो बंद करपाक जाय. सपोज कोणाक डेंटल एक्सट्रॅक्शन आसा ना कितें मेजर ऑपरेशन आसा, गुळयो बंद करपाक जाय. ताजे कार्डियोलॉजिस्टाक मेळून सलाह घेवन कशी बंद करपाची, कितले वेळा खातीर बंद करपाची, कशी रिस्क आसता, ते सगळे चिंतून ऑपरेशनाक नाजाल्यार टीथ एक्सट्रॅक्शनाक वचप. आनी इकोस्प्रिन 75 mg हार्डली कॉजीस एनी प्रॉब्लम. सो गुळयो बंद करपाचे केन्नाच करप न्ही पेशंटांनी.
1: आनी दोतोर, छातयेन दुखता म्हणजेच एटॅक आयला अशें आमी समजुपाक शकता?
0: ना, छातयेन दुखपाचे कारणां खूब आसता. सो हांव सांगिल्ल्या भशेन मसल पेन, तुवें सपोज झड उखल्ले तुका मसल पेन येतले, मागीर रिप पेन म्हणून जाता, मागीर एसिडिटी जाता, आनी बाकीचे बी डिजीज म्हण थंय आसता. हार्टाचे दुसरे लेयर आसता, पॅरिकार्डायटीस म्हणून जाता, आओटिक डिसेक्शन म्हणून जावपाक शकता. सो चेस्ट पेन इज नॉट इक्वलंट टू हार्ट अटॅक, पण ते हार्ट चेस्ट पेन इज ड्यू टू हार्ट अटॅक ते फक्त डॉक्टर सांगपाक शकता. ECG काढून ताजे टिपिकल फिचर्स आसता आनी ते वायद एक्सपिरियन्स डॉक्टरांक कळटा.
1: आनी शुगर, रक्तातली जेन्ना शुगर वाडटा तेन्ना हार्टाचेर कितें ताजो परिणाम जाता?
0: सो डायबिटीज, स्मोकिंग, कॉलेस्ट्रॉल आनी डायबिटीज ही तीन मेजर फॅक्टर, इवन मोर दॅन ब्लड प्रेशर, वीच कॉजीस हे काळजाचे दुयेंस वाडपाचे कारण. कित्याक डायबिटीजान कितें जाता, डायबिटीजान आमचे सगळे मेटाबॉलिजम हालता आनी ताजे लागून कॉलेस्ट्रॉल आसा ते LDL कॉलेस्ट्रॉल तेय वाडटा आनी आमचे रगत आनी क्लॉट जावपाचे चान्सीस चड आसता. सो डायबिटीज लोकांक हार्ट अटॅक येवपाचे चड चान्सीस आसता. हार्ट अटॅक म्हणूनच न्ही, ASCVD म्हणून आसता, आर्टेरोस्क्लेरोटीक कार्डिओवॅस्क्युलर डिजीज, ताजे भितर स्ट्रोक येता म्हळ्यार ब्रेन स्ट्रोक, हार्ट अटॅक, आनी पॅरिफेरल वॅस्क्युलर डिजीज म्हळ्यार पायाचे बी शिरो ब्लॉक जाता. खुबशे डायबिटीक पेशंट्सांक पळयतात आसतले तुमी की पायाचे पाय कापचो पडटा, ते दॅट इज बिकॉज पायाचे शीर ब्लॉक जाता आनी मागीर ते गँग्रेनान वता. ते सेम प्रोसेस सपोज हार्टान जाल्यार हार्ट अटॅक येता. सो डायबिटिक्सांक हे सगळे हाय आसता. सो डायबिटीज मॉनिटर करप आनी ट्रिटमेंट घेवप हे खूब गरजेचे.
1: म्हणजे डायबिटीस आसा ताणें काळजाचे बी सगळे रिपोर्ट करपाक जाय.
0: एस्पेशली सपोज ताका सिमटम्स आसा. आतां सगळे पेशंटांक चेस्ट पेन म्हणटा तशेंच येना, थोड्या लोकांक धाप मारून येता. आपूण 3 किलोमिटर धांवतालो, आतां 1 किलोमिटरारच धाप मारता. सो अशें बी आसल्यार हार्ट प्रॉब्लम आसपाक शकता. सो ताणें सगळे टेस्ट करपाचे.
1: आनी काम करिनासतना सुद्दां बसला थंय थोड्यांक धाप लागता, किंवां स्टेप्स चडटना धाप लागता, आनी केन्ना केन्ना खूब पुरो जाला म्हणजे कितेंच करपाक अशें नाका दिसता.
0: सो ताणें चॅकअप करपाचे, कित्याक इट कॅन बी हार्ट प्रॉब्लम
1: जावपाक
0: शकता. सो ताणें स्ट्रेस टेस्ट बी करून पळोवपाचे, ECG काडून पळोवपाची, इको करून पळोवपाचे.
1: GMCतूच येवपाक जाय
0: ना म्हणजे खूब कडेन करतात. हय. सो आमचे मेन थिंग आसता ECG काडप, इको कार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट करप, आनी मागीर न्युक्लियर स्कॅन्स बी म्हणून आसता, ते चड कडेन जायना आनी ते म्हारग आसता. सो हे सवाय हाजेन जाता. सो आनी इजिली अवेलेबल आसता. सो सगळ्यांनी आपल्या काळजाची, आनी डायबिटीक कोणाक आसा अशे ड्रग्स आयल्यात ताचे लागून इवन हार्टाक प्रोटेक्ट करतात. सो सपोज कोणाक हार्टाचे प्रॉब्लम आसा आनी ताका डायबिटीज आसा, थोडे टॅबलेटी घेवपाक जाय, ते बेनिफिशियल फॉर हार्ट ऑल्सो आनी डायबिटीज ऑल्सो. सो हे डॉक्टरांक खबर आसता. सो कोणाक डायबिटीज आसा आनी हार्ट प्रॉब्लम बी आसा ताणें सांगपाचे की म्हाका हार्ट प्रॉब्लम बी आसा डॉक्टरांक, जातकीर ते ट्रिटमेंट स्टार्ट करतले.
1: हय दोतोर, तुमी आज आमच्या स्टुडिओंत आयले आनी आमकां खुबशी अशी मोलादीक अशी म्हायती दिली. तर तुमी काळजाचे जे दुयेंती आसात तांच्या खातीर 3 अश्यो खंयच्यो गजाली सांगात ज्यो करून ते आपली काळजी वेवस्थीत घेवपाक शकतले, आनी जांकां ना तांच्याय खातीर.
0: सो कोणाक ऑलरेडी काळजाचे दुयेंस आसा ताणें आपल्या गुळयो टायम टू टायम घेवपाक जाय, डॉक्टरांक टायम टू टायम मेळपाक जाय. सपोज कोणाक स्टँड घाल्ले आसा. सो कोणाक काळजाचे दुयेंस

0: कान पडटलो ताको बरे बाचीन सामाव कर देव तुका फोरदार वतलो
1: आगा सारख्या
2: कितें
1: सांग म्हाका हांव नको कितें जाता तें हांव नको हांव जमनीर चलता कुपांनी चलता दर्यान भोंवता हांव गांवान भोंवता तो हेंच कितें म्हाजी तकली गुंवलेल्या भाशेन जाता
2: दाखय पळोवया तुजा तुगे पळय सायबा

श्रोतेहो, भक्तिगीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया किशोरी आमोणकर यांनी गायलेली ही भक्तिरचना.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली संत एकनाथांची ही भक्तिरचना.

0: कार्यक्रमात यानंतर ही छोटीशी विश्रांती.
1: योग म्हळ्यार शिस्त, योग म्हळ्यार ध्यान,
2: योग म्हळ्यार शांती शरीराची आणि आत्म्याची.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिगीतांचा हा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर अजित कडकडे यांचा हा स्वर.

टपाल निवृत्ती वेतनाकडेन संबंधित आशिल्ल्या कागाळीचो प्रस्न वेळार आनी बऱ्या तरेन सुटावो करपा खातीर भारतीय टपाल विभागाच्या गोंय विभागान 20 जुलय दिसा दनपरा 3 वरांचेर पणजी पोस्ट मास्टर जनरल कार्यालयांत टपाल निवृत्त वेतन अदालत आयोजीत केल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशातल्या ओंकारेश्वर हांगा आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिसा निमतान आयोजित कार्यक्रमाक हाजीर आशिल्ली. देशातल्या प्रत्येक नागरिकाक संविधानान दिल्ले अधिकार मेळोवन दिवपाक फौजदारी न्याय प्रणालीक एक योग्य साधन करपाची वेळ आयल्या अशें नवी दिल्लीत आयोजित 26व्या अखिल भारतीय फिंगरप्रिंट परिशदेंत उलयतना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला फिट इंडिया चळवळ सुरू केल्या. ह्या चळवळी खाला आपूण आपल्या नित्य नेमाचो एक भाग म्हूण दर दिसा योग करता अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलां. गोंय आयुर्वेद आनी योग निरोगीपण धोरण 2026 गुंतवणूक आकर्षित करून नोकऱ्यांच्यो संदी निर्माण करून आनी जागतीक निरोगीपण गंतव्य म्हणून गोंयची सुवात घटमूट करून राज्यातल्या वेलनस पर्यटनाक चालना दितले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हणला. टपाल निवृत्ती वेतनाकडे संबंधित आशिल्ल्या कागाळीचे वेळार आनी प्रभावीपणान निवारण करचे खातीर भारतीय टपाल विभागाच्या गोवा विभागान 20 जुलय दिसा दनपारच्या 3 वरांचेर पणजी पोस्टमास्टर जनरल कार्यालयांत टपाल निवृत्ती वेतन अदालत आयोजीत केल्या. भारतीय हवामान विभागान फाल्यां मेरेन उपहिमालयीन अस्तंत बंगाल, बिहार, तमिळनाडू, पुड्डुचेरी, करायकल आनी देशाच्या इशान्येकडच्या वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

महाशरण नमस्कार. 5 वाजून 31 मिनिटं आणि 10 सेकंद जातात. तुम्ही ऐकत आहात 105.4 MHz आकाशवाणीची ही FM रेनबो सेवा. कार्यावळ फुड्यावरच्या पहिली एक नदर आयज वित्रपी कार्यावळींचेर. इशानो 5 वाजून 35 मिनटांचेर आयकुपाक रावात हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत डॉक्टर अनिता सेन हांचे गायन. 5 वाजून 58 मिनटांनी कोकणी मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. जाल्यार 6 वरांचेर आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावयल्यान सहक्षेपीत हिंदी खबरापत्र. 6 वाजून 5 मिनटां ते 7 वाजून 5 मिनटां मेरेन आयकुपाक रावात रेनबो सांज ही कार्यावळ. मजगती 6 वाजून 30 मिनटांनी कोकणी राष्ट्रीय खबरापत्र. सात वाजून पाच मिनटांनी तुमकां आयकुपाक मेळटले दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत इंग्लीश खबरापत्र. 7 वाजून 45 मिनटांनी हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ. 7 वाजून 58 मिनटांनी कोकणी मुखेल खबरो. कातारांचो आस्वाद घेऊया 8 ते 8:30 मेरेन. आणि सदाभारशे हिंदी चित्रपट संगीत तुमकां आयकुपाक मेळटलें 8:30. 9 वरांचेर आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत न्यूज एट 9. पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत 9:15 आयकुपाक रावात फ्रायडे फिएस्टा. 10:05 आरजेस चॉईस. जाल्यार 11:10 ते 12 मेरेन द लेट आर. मजगती 10 वरांचेर हिंदी खबरापत्र. जाल्यार 11:05 इंग्लीश खबरापत्र दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जाता. इश्टानो ही आशिल्ली रुपरेषा आयज वितरपी कार्यावळींचेर. आयकुपाक रावात FM रेनबो सकाळी 6 ते 12 मेरेन. तरेकवार गीतां, तरेकवार संगीत आणि माहिती दिवपी तरेकवार कार्यावळी खासा तुमच्या खातीर.

मगर खबर ने तुम्हें ऐकत तो म्युझिकली यर्स एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर 5:35 जाल्ली आसात। हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आता ऐकूया डॉक्टर अनिता सेन हाणें गायिल्ली ठुमरी खमाश।

ऐकून तुम्ही ट्यून इन केला 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणीची ही एफ एम रेनबो सेवा. हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आम्ही ऐकत आहात डॉक्टर अनिता सेन हांचे गायन.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतः कडेन सर्त करात, दुसऱ्या कडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता.

मग आशेने तुम्ही ट्यून इन केला म्युझिकली युअर्स एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर. आमच्या स्टुडिओचं सवर जाऊन 10 मिनटं आणि 45 सेकंद झाले असतात. या खिणाक ऐकूया रेनबो.

हिरवळीवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खुजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही।

مباشرة 105.4 MHz चेर तुम्ही ऐकत आहात FM रेनबो रेनबो सांज कार्यावळीत. आज आम्ही जाणून घेतात पद्मश्री अवॉर्डी रोहित शर्मा हांच्याबद्दल काय माहिती. ईशानो रोहित शर्मा हो आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट म्हणजे 3 डबल सेंच्युरीज मारपी संसारातलो एकमेव फलंदाज. तशेंच एक दिवसीय क्रिकेटांत एकाच डावांत सगळ्यांत चड 264 म्हळ्यारच 264 रन्स करपाचो विक्रम ताच्याच नांवार आसा. रोहित शर्मा हो आधुनीक क्रिकेट इतिहासातल्या सगळ्यांत यशस्वी बॅट्समॅना मदीं आनी कॅप्टन्सां मदीं आस्पावता. ताका क्रिकेट म्हळ्यार हिटमॅन म्हणूनय बी आमी सगळीं वळखतात.

मशनो एफएम रेनबो सेवेत तुम्ही ऐकतात रेनबो सांजी कार्यावळ. घेऊया एक लहानसा ब्रेक आणि ऐकूया कोकणी राष्ट्रीय खबरापत्र.

0: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशातल्या ओंकारेश्वर हांगा आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिसा निमतान आयोजित कार्यावळीक हजर आशिल्ली. ह्या कार्यक्रमात उलयतना राष्ट्रपतींनी नमूद केले की 2023 सुरू केल्या राष्ट्रीय मोहिमेचे उद्दिष्ट ह्या राज्यान नियोजित वेळेपयलीच साध्य केला. ह्या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल त्यांनी राज्य सरकारचे कौतुक केले. भलायकी सेवा बळकट करपाबाबतची सरकाराची कटिबद्धता आणि उत्तम भलायकी परिणामा खातीर वेळेर केली उपाययोजन हातून ही कामगिरी दिसून येता असे ताणी म्हणले.
1: एनिमिया उन्मूलन मिशन के अंतर्गत मध्य प्रदेश में जो बहुआयामी उपलब्धियां हासिल की है, इसके लिए मैं राज्य सरकार

आमच्या स्टुडिओत सुवर जाऊन 39 मिनिटं आणि 40 सेकंद जातात. ऐकूया रेनबोचा. मग अशा तुम्ही ऐकत आहात रेनबो सन्स ही कार्यावळीत. आज आम्ही ऐकत आहात भारत सरकारनं जाहीर केलेल्या पद्मश्री अवॉर्डी रोहित शर्माबद्दल काय माहिती. इष्टानो, रोहित शर्मा हांच्या फुडारपणाखाला भारतान दक्षिण आफ्रिकेक हरोवन 2024 ICC T20 विश्वकप जिखिल्लो आनी ताच्या उपरांत 2025 ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचेरूय भारतान ताच्याच कॅप्टनशिपाखाला कडक जैत मेळिल्लें.

मुगाशीनो रेनबो संस्कार्या वेळी आज आम्ही जाणून घेतात क्रिकेट मळावेलो हिटमॅन म्हणल्यारच रोहित शर्मा हांच्याबद्दल. इश्टानो, रोहित शर्माच्या नावार क्रिकेट इतिहासातले बरेच रेकॉर्ड्स आसात, जसे की एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटात 3 फावटी 200 परस चड रन्स करपी ते संवसारातले एकमेव बॅट्समन. तशेंच 2014 वर्सा श्रीलंके आड तांणी केल्ले 264 रन्स म्हणल्यारच 264 रन्स हो एकाच मॅचींतल्या एका खेळाडूचे सगळ्यांत चड रन्स करपाचो संवसारीक रेकॉर्ड रोहित शर्मा हांच्या नांवार आसात. आनी एक म्हळ्यार आंतरराष्ट्रीय क्रिकेटांत सगळ्यांत चड सिक्सर मारपाचो रेकॉर्ड रोहित शर्मा हांच्या नांवार आसा.

इष्टांनो, रेनबो सांज कार्यावळीत आज आम्ही रोहित शर्मा यांच्याबद्दल जाणून घेतात. 2026 वर्षा क्रिकेट क्षेत्रातल्या त्यांच्या अद्भुत योगदानाखातीर भारत सरकारान पद्मश्री पुरस्कारान तांकां सन्मानीत केला. सध्याच्या युगातले संसारातले सगळ्यांत यशस्वी बॅट्समन आणि कॅप्टन म्हणून त्यांची वळख आसा. रेनबो सांज कार्यावळीत घेऊया एक ल्हानसो विसो आणि ऐकूया कोकणी मुखेल खबरो.

नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशातल्या ओंकारेश्वर हांगा आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिसा निमतान आयोजित कार्यक्रमाक हाजीर आशिल्ली. देशातल्या प्रत्येक नागरिकाक संविधानान दिल्ले अधिकार मेळोवन दिवपाक फौजदारी न्याय प्रणालीक एक योग्य साधन करपाची वेळ आयल्या अशें नवी दिल्लीत आयोजित 26व्या अखिल भारतीय फिंगरप्रिंट परिषदेंत उलयतना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला फिट इंडिया चळवळ सुरू केल्या. ह्या चळवळीखाला आपूण आपल्या नित्यनेमाचो एक भाग म्हूण दर दिसा योग करता अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. गोंय आयुर्वेद आनी योग निरोगीपण धोरण 2026 गुंतवणूक आकर्षित करून, नोकऱ्यांच्यो संदी निर्माण करून आनी जागतीक निरोगीपण गंतव्य म्हूण गोंयची सुवात घटमूट करून राज्यांतल्या वेलनस पर्यटनाक चालना दितले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान बौद्धीक तांक उणी आशिल्ल्या विद्यार्थ्यां खातीर यत्ता 10वी समकक्षता प्रमाणपत्र येवजण लागू केल्या. हे येवजणेक लागून अशा विद्यार्थ्यांक मुखावेले शिक्षण घेवप शक्य जातले आनी रोजगार वा स्वयंरोजगाराच्यो संदी मेळून ते अर्थिकदृश्ट्या स्वावलंबी जावपाक शकतले. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन उपहिमालयीन पश्चिम बंगाल, बिहार, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल आनी ईशान्येकडच्या वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

इटनोणीतल्यान रेनबो सांज कार्यावळी आमी हांगाच सोपयता. बरोबर 7:05 मिनटांचेर आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत इंग्लीश खबरापत्र.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतः कडेन सर्त करात, दुसऱ्या कडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

मग ऐकबॅनो, एफ एम रेनबो सेवेत 105.4 मेगाहर्ट्झांचेर आम्ही ऐकतात हिंदी चित्रपट संगीत. कार्यावळीत फुडल्या सुवातेर मोहित चौहान.

नमस्कार, हांव देवश्री कामत. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. देशांतल्या प्रत्येक नागरिकाक संविधानान दिल्ले अधिकार मेळोवन दिवपाक फौजदारी न्याय प्रणालीक एक योग्य साधन करपाची वेळ आयल्या अशें नवी दिल्लीत आयोजीत 26व्या अखिल भारतीय फिंगरप्रिंट परिशदेंत उलयतना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला फीट इंडिया चळवळ सुरू केल्या. ह्या चळवळी खाला आपूण आपल्या नित्य नेमाचो एक भाग म्हूण दर दिसा योग करता अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. गोंय आयुर्वेद आनी योग निरोगीपण धोरण 2026 गुंतवणूक आकर्षित करून नोकऱ्यांच्यो संदी निर्माण करून आनी जागतीक निरोगीपण गंतव्य म्हूण गोंयची सुवात घटमूट करून राज्यांतल्या वेलनस पर्यटनाक चालना दितले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. टपाल निवृत्ती वेतनाकडे संबंधित आशिल्ल्या कागाळीचे वेळार आनी प्रभावीपणान निवारण करचे खातीर भारतीय टपाल विभागाच्या गोवा विभागान 20 जुलै दिसा दनपारच्या 3 वरांचेर पणजी पोस्टमास्टर जनरल कार्यालयात टपाल निवृत्ती वेतन अदालत आयोजित केल्या. भारतीय हवामान विभागान फाल्यां मेरेन उपहिमालयीन अस्तंत बंगाल, बिहार, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल आनी देशाच्या इशान्येकडच्या वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

मोगाशनो एफ एम रेनबो सेवेत 105.4 मेगाहर्ट्सांचेर तुम्ही ऐकत आहात कातारांचो हो प्रोग्राम. कार्यावळीत फुडल्या सुवातेर आशिष आयरीन आणि लिडिया घेऊन येता ओ मोगा.

मोगाशनो एफ एम रेनबो सेवेत 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकत आहात कातारांचा हा प्रोग्राम. घेऊया एक लहानसा विसव.

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा.
1: काली जे बुम बांग बांग बुम बांग बांग बुम बांग जाता.
0: दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
2: हॅलो गोंयकारा.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचे काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

मोगाळ ऐकूपनं तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो 105.4 MHz आठ वरां जाऊन 33 मिनटां आणि 40 सेकंद जाल्ले आसात. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. आरंभाक येशुदास.

मगाशी तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो सेवेत सदाबहार शे हिंदी चित्रपट संगीत कार्यवळीत फुल्ल सुवाती रवकिया लता मंगेशकर आणि मुकेश हांचा जोड स्वर. मेरी हमसफर चित्रपटा खातीर कल्याणजी आनंदजी हांचे संगीत, आनंद बक्षी हांचे गीत.

मग ऐकल्याप्रमाणे हिंदी चित्रपट संगीत सदाबहार संगीत आम्ही ऐकत आहोत. कार्यावळीत फुडल्या सुवातीर ऐकूया परवरिश चित्रपटा खातीर लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचे संगीत, मजरू सुलतानपुरी हांचे गीत, मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि शैलेंद्र सिंग हांचो स्वर.

वैष्णव मोहम्मद रफी किशोर कुमार आणि शैलेंद्र सिंग हांचं जोड स्वर तुम्ही ऐकतात. या गीता बरोबरच सदाबहार ही कार्यावळ आम्ही हांगाच सोपयता. हांव कृपा तुमचो निरोप घेता. बरोबर 9 वरांचेर आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत न्यूज एट 9 आणि ताच्या नंतर 9 वरां 15 मिनटां सावन ते 12 वरां मेरेन पश्चिमी संगीताची कार्यावळ खासा तुमच्या खातीर. शुभरात्री.